जी ही ॾाढो भलो गानो लिस्ट में मौजूद आहे. ही गानो ॿुधंदा सां गॾो गॾु बाबा तव्हां प्रोग्राम ॿुधो पिया वाइट एज एंड डी स्किन ब्यूटी शो, जेको तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम अथव. समुझो था, तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, माना तव्हां सभु ही प्रोडक्ट इस्तेमालु कंदा. अगरि तव्हां नथा हणो त तव्हां हणो. सही आहे, समुझी विया.

अनवर भाउ तव्हां जो गानो जेको आहे न मूंखे मिलियो ई न, वरी पोइ कॾहिं हलाए वठंदासीं ऐं न बिल्कुल मतिलब मूंखे इहो हिकिड़ो फ्लेक्स आहे, मां लाइफ में हिकिड़ो फ्लेक्स हणंदी आहियां, त मूं कॾहिं बि कंहिं बि कॉन्सर्ट ते न आहियां वई ऐं इहो मूंखे सुठो लॻंदो इंट्रोवर्ट माण्हुनि जे लाइ शायदि इहा वॾी ॻाल्हि आहे या सुठी ॻाल्हि आहे, सो ईअं ई आहे बिल्कुल। अच्छा, हिन गाने सां गॾु मूं हिकड़ी शायरी रखी, पर शायदि टाइम जेको आहे न थोरो ख़तम थी वियो आहे, सो हिते हाणे तव्हां खां इजाज़त वठण जो वक़्तु जेको आहे न सफ़ा क़रीब थी चुको आहे, सो तव्हांखे वेंदे वेंदे बिल्कुलु ॾसे वेंदासीं त बाबा ही जेको प्रोग्राम आहे वाइट एज एंड डी स्किन ब्यूटी शो, ही तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे जंहिंमें तव्हां असां जेको आहे न गॾु हूंदा आहियूं 1 बजे खां 3 बजे ताईं ऐं पूरो हफ़्तो असांजो अमांजो साथ हूंदो आहे। सो प्रोग्राम में तव्हांखे बिल्कुलु ख़ूबसूरती जो ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियूं, तव्हां सां गॾु मोहबतूं हूंदियूं आहिनि, कचहरियूं हूंदियूं आहिनि ऐं ही इंटरटेनमेंट जो हिकिड़ो प्रोग्राम आहे जेको तव्हां ताईं पहुचायो वेंदो आहे वाइट एज ब्यूटी प्रोडक्ट्स एंड डी स्किन ब्यूटी प्रोडक्ट जे तावन सां। वरी इन सां तव्हां सां मुंहिंजी मुलाक़ात सुभाणे वारे प्रोग्राम में थियण वारी आहे 1 बजे खां 3 बजे ताईं तव्हांजो सॼो साथ रहंदो, सो ईअं बिल्कुलु ज्वाइन कंदा ऐं किथे का ग़लती थी हुजे त मां माज़रत कयां थी, गानो तव्हांखे ॿुधण ॾींदमि। सही आहे, सो मोकिलाणी नाहे बाबू, सिन सलामत, सा सलामत, अलाह हाफ़िज़, बाय, लव यू ऑल एंड टेक केयर।

0: जी जी
1: फॉर एग्जिस्टेंस अगर गॉड तव्हां ख़बर आहे त डेटा या बंडल एक्टिव हूंदा आहिनि पोइ उहो जेको आहे इनसफिशियंट बैलेंस जी वजह सां बि जेको आहे न चेक रिटर्न हलियो वेंदो आहे त छा इहो अचे पियो डिसऑनेस्टली हिन में इन सेक्शन जे अंडर
0: बदनीयती के सिचुएशन छा हुई हिकिड़ो माण्हू माइदो थो करे कोई बि हिकिड़ो लीगल एग्रीमेंट थो करे कि मां तव्हां खां गाॾी हिकिड़ी मोटरसाइकिल आहे जेकी तव्हां खां मां 2 लख रुपए में वठां थो फॉर एग्ज़ाम्पल हाणे हुन 1 लख जो तव्हांखे नेट कैश ॾेई छॾियो जेको ॿियो चेक आहे हुन छा कयो बकाया जेकी पेमेंट आहे उहा चेक जी सूरत में तव्हांखे हुन हैंड ओवर कयूं त हिन ई महीने जे अंदरि 15-15 ॾींहं जे डिफरेंस सां तव्हां 2 डिफरेंट चेक डिफरेंट हुन स्पेसिफिक डेट ते वञी करे तव्हां विड्रॉ कराए सघो था 1 लख रुपियो हुन ॾेई छॾियो ट्रांसेक्शन थी वई कंसीडरेशन थी वई कारण कंसीडरेशन में हिकिड़ी टर्म तव्हां पढ़ी आहे क्विड पूरो कयो
1: हिन
0: मतिलबु रिटर्न ऑफ समथिंग में छा आहे तव्हां गाॾी हैंड ओवर करे छॾी हाणे तव्हां जे लाइ कंसीडरेशन अमाउंट आहे
1: हिकिड़ो
0: हाफ अमाउंट मिली वियो हाफ अमाउंट रहे थो हाणे 50-50 हज़ार जा हुन ॿ चेक तव्हांखे ॾेई
1: छॾिया
0: फॉर सपोज हुन तव्हांखे 1 लख रुपियो ॾिनो 1 लख रुपए खां पोइ हुन पहिरीं ट्रांसेक्शन थ्रू कराए छॾी जंहिंमें तव्हां कैश विड्रॉ करे छॾियो लेटर ऑन कुझु रीज़न जे करे या कुझु एमरजेंसी जे करे हुन पैसा अमाउंट विड्रॉ कराए छॾिया ठीकु आहे हुन में हुन बदनीयती ज़ाहिर नथी थिए छो त पहिरों त हुन तव्हांखे 1 लख रुपए ते स्पॉट ॾिनो वरी हुनखां पोइ जेको तव्हां पहिरों जेको चेक आहे जॾहिं तव्हां विड्रॉ करायो त उहो बि हुन में अमाउंट अवेलेबल हुयो
1: ऐं
0: उहो तव्हांखे सफिशियंट रीज़न ॾिए थो त मां तव्हांखे छो की कुझु अमाउंट कढाए वरितो आहे अमाउंट कुझु मां 10,000, 15,000, 20,000 कढाए छॾियां बाक़ी जेको आहे न मां तव्हांखे या त हिन चेक जी सूरत में मां हिन में विझराए छॾंदुमि त बाद में कढाए छॾो त हिते डिसऑनेस्टी न आहे हाणे डिसऑनेस्टी कॾहिं थी क्रिएट थिए तव्हां खां 1 लख रुपियो तव्हांखे ॾिनई तव्हांखे गाॾी वरितई जीअं तव्हां पहिरीं पेमेंट लाइ चेक खे विड्रॉ कराइण लाइ वियो उहो थी वियो तव्हांजो डिसऑनेस्ट
1: थी वियो
0: ठीकु तव्हां सम्झो ठीकु आहे इट्स ओके तव्हां हुनखे ॿुधायो त भई मुंहिंजो चेक हुन चयो ठीकु आहे साईं मां पैसा विझराए थो छॾां तव्हां वरी ॿीहर वियो वरी डिसऑनर थी वियो वरी तव्हां जेको ॿियो चेक तव्हांखे ॾिनी पर तव्हां उन लाइ बि वियो त उहो बि डिसऑनर थी वियो त नाओ द इंटेंशन शुरू खां ई वठी हिननि जो बदनीयती आहे शुरू खां ई वठी क्रिमिनल इंटेंशन हुन में ज़ाहिर थो थिए त हिननि जेको असांखे चेक जेको इशू कयो आहे उन में डिसऑनेस्टी शामिल आहे
1: ओके मतिलब डिसऑनेस्टी जेका आहे त उहा जॾहिं ज़ाहिर थिए त अंडर दिस सेक्शन जेको आहे करे सघूं ओके सो कुझु फीडबैक बि आहे जेको मां प्रोग्रामिंग में शामिल करण वारो आहियां शहबाज साहब स्क्रीन ते बि काफ़ी सारा मैसेजेस अचनि पिया जेके मां पहिरियों बि अनाउंस करे चुको आहियां त सॼा त शामिल न थी सघंदा आहिनि टाइम घटि हूंदो आहे हिन जे लाइ असां थोरा थोरा शामिल कंदासीं सो हिकिड़ो वॉइस नोट आहे जेको व्हाट्सएप ते असांखे रिसीव थियो आहे ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हां बि असांखे लिसनर्स व्हाट्सएप ते ज्वाइन करे सघो था असांजो नंबर आहे 03000113488 सो हिकिड़ो ही वॉइस नोट ऐं ही छा पिया चवनि अचो ॿुधूं पिया
2: अस्सलाम वालेकुम सर मां मोहम्मद ज़ुबैर अहमद सर मेरा एक क्वेश्चन था आपसे अगर हमें कोई फेक अकाउंट या क्लोज अकाउंट का चेक दे दे तो उसकी पनिशमेंट क्या बनती है उसे सजा क्या मिलेगी तो प्लीज सर हमें गाइड कीजिएगा
1: अच्छा शहबाज साहब हिननि त फेक अकाउंट जी ॻाल्हि कई या ईअं अक्सर ॾिठा आहिनि मूं बि माण्हू काफ़ी हुन वटि 3-4 चेक बुक्स हूंदियूं आहिनि पोइ उन मां हुनखे जस्ट ख़बर इहा उहो जेको आहे त हासिल करणु चाहींदा त असांखे जस्ट टाइम खपे जीअं तव्हां अॻाणी ॻाल्हि कई त चेक बैलेंस न हूंदो आहे पोइ हुन ॾे फोन कंदो आहे चवंदा ठीकु आहे मां बैलेंस विझिरायां थो हाणे हिन विच में घणा ॾींहं हुनखे मिली विया
0: बिल्कुलु
1: छा इहो साबित करण लाइ काफ़ी न आहे त या डिसऑनेस्टी आहे उहो ॾींहं पियो हासिल करणु चाहे जेको क्लियर असां सां ॻाल्हि न पियो करे
0: सो वापसि हुन टॉपिक ते जिते छॾियोसीं त पहिरों त तव्हां इंटेंशन ज़ाहिर कंदो अगरि हिकिड़ी फाइनेंशियल ट्रांसेक्शन थिए थी पई उहा कंटीन्यूअस आहे ऑल ऑफ सडन किथे ब्रेक थी थी वञे कुझु लीगल मामला जे करे या फाइनेंशियल इशूज़ जे करे उहो तव्हांखे हिकिड़ी पेमेंट न ॾिनो आहे पर असां हुनजी जेकी प्रीवियस इंटेंशन आहे उनखे ज़रूर ॾिसंदासीं त प्रीवियसली हुन असांखे जेकी रक़म आहे उहा टाइम ते पेमेंट कंदो आयो आहे पर जेकर इंटेंशन शुरू खां ई वठी करे इंटेंशन बदनीयती ते शामिल आहे त उहो डिसऑनेस्टी में हलियो थो वञे जंहिंजे लाइ असांजे लाइ इहो पूरो जो पूरो
1: सेक्शन
0: अवेलेबल आहे हाणे एज़ पर जीअं तव्हांजो सवाल आयो त फेक अकाउंट या जेको आहे न फेक अकाउंट आहे या जेको
1: आहे
0: चेक जेको आहे न उहो बि जेको आहे न जाली चेक थो असांखे ॾिए हाणे इहो हिकु न इहो ॿ खां टे सवाल आहिनि
1: ओके
0: सभ खां पहिरियों त हो फोर्जरी क्रिएट करे थो पियो फोर्जरी जो मक़सदु इहो हूंदो आहे की कंहिं बि माण्हू खे डिसीव करण कुझु अहिड़ो डॉक्यूमेंट्स क्रिएट करे जेको हुनजी या त ज़ातियात खे अटैक करे या त हुनखे नुक़सान पुॼाए हिकिड़ो फोर्ज डॉक्यूमेंट क्रिएट करणु ठीकु आहे ॿियो फेक अकाउंट